दुपारचे ठीक 1 वाजले आहेत. श्रोती रसिकहो नमस्कार. आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात आनंदी मनाने मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते रेडिओ मॉरिशस या प्रसारण केंद्राद्वारे. तर प्रस्तावनेत विलंब न लावता पटकन या कार्यक्रमाची सुरुवात करूया या पुढील गाण्याने ऋषिकेश खामेरकर यांच्या गोर आवाजात.

ऋषिक श्रुत्यानो ऋषिकेश रिगामी यांच्या आवाजातल्या या गाण्यानंतर सादर करीत आहोत कार्यक्रमाची दुसरी भेट. अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरेल आवाजातलं हे

असली यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर सादर करीत आहोत या क्षणी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या कर्णमधुर आवाजातलं हे पुढील मधुर गीत, वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे.

गीत है जीवनात आनंद व शांति प्रदान करते। गीत गाणे, गीत ऐकणे मानवासाठी अति उपयुक्त असतं। म्हणून सतत प्रसन्न राहायचं असलं की सदैव गीत गात राहावे आणि ऐकत राहावे। तर पुढील गीत चला ऐकूया, आनंद जोशी अभय जोधपूरकर या दोघांच्या सुमधुर आवाजात, जरा जरा मन खुलावती।

या पुढील गाण्याने चालू करीत आहोत रसिक हो आपला संगीतमय कार्यक्रम. रचना श्रेष्ठ कवी सौमित्र यांची असून हे मधुर गीत आपल्या सुस्वरात.

आदर्श शिंदे व सोनाली सुनावणे या दोघांच्या आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर रसिकहो तुमच्या आनंदात भर घालवण्यासाठी सादर करीत आहोत हरिहरन महालक्ष्मी आयर व सहगायकांच्या आवाजातला आता गबैया चित्रपटातून घेतलेले हे भाव मधुर गीत याचा आस्वाद.

संगीत प्रेमी श्रोत्यानो, या आठवड्यात बरीच कार्यक्रम साजरे होणार आहेत ह्याची संधी साधून लोक परिवारांना निमंत्रण देतात व मिलून आनंद उत्सवात काही क्षण प्रेमात घालवतात. लग्नकार्य देखील आखले जातात आणि उत्साहात सर्व मोठी माणसं अथवा लहान थोर सर्व भेटतात. हीच संधी असतं जिथे सकारात्मक भावनेने लोक जवळ येतात. तर याच संदर्भात चला

रसिक मंडू हो नमस्कार ए एम टी वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओन योन ए एम टी रसिक मंडू. या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत हर्षद आणि दुहिता यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया घननायका बाप्पाचे स्मरण करू.

मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा EM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सनिका ऋषी आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात ऐकूया थाटा मातात

रसिक म्हणू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटची गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो हर्षवर्धन वावरे सोनाली सोनावणी यांचे सुमधुर आवाजात ऐकूया लाई भारी आणि रय बाही गीत आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद. शुभरात्री आणि नमस्कार.